तू ही प्रगट रूप है, तू ही गुप्त रूप है, तू ही सरगुण है, तू ही निर्गुण है, सरगुण निर्गुण निरंकार सुन समाधि आप तू ही तो। उत्थे मैं हुंदी हो ही नहीं है, उत्थे की हुंदा है तू ही तो, तू ही तो, तू ही तो, तू ही तो, बस उत्थे तू ही तू ही तू ही दा रस बने।